0: تہٕ وڈنیر کر جویلرس ناج، وڈنیر کر جویلرس، برہمپوری، دانڈیا بازار، وڈودرا.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए कार्यक्रम भूले बिसरे गीत, जिसके प्रायोजक है वीको वज्रदंती. मजेदार नहीं असरदार, भारत का गम एक्सपर्ट.
2: इंजीनियरिंग में पाकू करियर बनाऊ छे तो डिप्लोमा बीई के डी टू डी माटे बेस्ट ऑप्शन छे. केजे इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी सावली.
3: केजे आईटी सावली आपे छे 100% जॉब प्लेसमेंट नी गारंटी.
2: विजिट अवर वेबसाइट kjit.org टुडे.